मित्र प्रिय श्रोत्या नाम आजा सुप्रीम नमस्कार। सोमवार ची प्रसन्न पहाट आहे। संगीत प्रेमी श्रोत्यानो, मे महिन्याची 11 तारीख या प्रभात वेळी ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन तुमची प्रेम साथ देण्यासाठी मधुर गीत घेऊन आम्ही उपस्थित झालो आहोत। या कार्यक्रमात तुमची आमची साथ देत असल्यास मी हृदयापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजनवरून। तेव्हा रसिक हो, तुम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी गणपतीच्या चरणाशी प्रार्थना करून या गौर गणेश भक्ती गीताने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत आहोत।

0: शुभ सोमवार तुम्हा सर्वांना रसिक हो संगीताचा शुभ प्रभाव या प्रभातवेली पडावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत मधुर व सुंदर गाणी पोचावी यासाठी या नात्या प्रकारे प्रयत्न करतोच की तुम्ही आनंदी तर आम्ही पण आनंदी हौस तुमची पूर्ण झाली की आम्हाला समाधान मिळालेच समजा. तर चला ऐकूया श्रेष्ठ कवी सौमित्र यांची ही रचना मिलिंद इंगळे यांच्या मधाळ आवाजामध्ये.
1: पहिला पाऊस, पहिली आठवण, पहिलं घरट, पहिलं अंगण, पहिली माती, पहिला गंध, पहिल्या मनात पहिला स्पंद, पहिलं आभाळ, पहिलं रान, पहिल्या झोळीत पहिलंच पान, पहिले तळहात, पहिलं प्रेम, पहिल्या सरीचा पहिलाच थेंब, पहिलाच पाऊस, पहिलीच आठवण, पहिल्या घरट्याचं पहिलंच अंगण.

या प्रभात वेळी आपण ऐकत आहात सोमवार 11 मेचा सकाळ 20 कार्यक्रम. तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल मधुर गीत ऐकून आपले मन प्रसन्न ठेवा. तेव्हा कार्यक्रमाची तिसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत AOK प्रोडक्शन फुल पाखरू ऑन दी रॉक या अल्बम मधून घेतलेले या गाण्याचे रिमिक्स वर्षन. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग सुप्रसिद्ध गायिका पल्लवी प्रसाद यांच्या सुरील आवाजात ऐकूया हे रिमिक्स गाणं.

मिंगी चापानावर मन अजून झुलतेगा सुप्रसिद्ध गायिका पल्लवी प्रसाद यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत याच अल्बममधून घेतलेले एक दुसरे गीत नभ उतरून आलं. या क्षणी हे गीत चला ऐकूया गौरी कवी व साथी कलाकारांच्या सुस्वरात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो या संगीतमय दुनियेत आपले मन व भावना केंद्रित करा. असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टेकन फ्रॉम द ॲल्बम प्रेम एक तरल भावना इन द रोमॅन्टिक व्हॉइस ऑफ सुरचंदिका महालक्ष्मी आयर.

0: इंजिनियर बनायला पैका लागतो डॉक्टर बनायला भी
1: या सुंदर रोमॅन्टिक गीतानंतर सादर करीत आहोत हर्षवर्धन बावरे बिला शिंदे यांच्या आवाजातलं
2: मारुती राया
1: रंपाट चित्रपटातून घेतलेलं हे गाणं
2: होतं बघ मुंबईच्या भाषेत म्हणजे रंपाट फास्ट

आनंद से झार चित्रपटात मुनखेतलेले हे द्वंद्व गीत आपण ऐकत होता देवकी पंडित व अब्दुल कुत्ते यांच्या सुमधुर आवाजात. सकाळ बीच या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे रसिको हो आदर्श शिंदे व सुनाली सुनावणे यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत मी नात खुला.

श्रोते रसिको हो चालू करिता हो आपला संगीतमय कार्यक्रम या पुढील लोकप्रिय कोळी गाण्याने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या कर्णमधुर आवाजात.

नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन इट कम्स टू मी व्हेन इट्स लेफ्ट टू मी। सनई चौधरी या चित्रपट गाण्यानंतर संगीत प्रेमी श्रोत्यानो, पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या गाण्याने करीत आहोत। केवळ वाळवंज व समूहाच्या आवाजात याचा आस्वाद घ्या। आणि ह्याच गाण्यासाठी सादर करण्यात आलेला आजचा हा कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे। मनापासून धन्यवाद शुभदी।